सुरमानंद पास करे आए, चंद्र बिंब मंगलन सु आए, सरसबान औ आहे बिनोदा, गावे सरस बसंत कमोदा, अष्टपुत्र मैं कहे सिवा।